0: नफाइदिकाई दाइते च्याङ्ग्रेन जत नफाइबे कि नबले
1: बारातिसिमी फाइएको
2: बो नातो खलैलिया फोर
0: ताङ्गै बमासा करजा खेसला
2: बुइ भाइ हिन्जागो नातो खलाइकै सिन्दाल बुइ त लुङ्गो हिने
0: आउन बुइ भाइ हिन्जागो ताङ हिमा क आसुक बिसे कुसुङ्रा कुसुङ उलो बुइनि क बाइदा घर खिङ्गाइ छाग्न छाग भइ बुझिन रङ्गे छाग्न छाग भइ पुइतो खलाइना सरङ्गे ᱟᱵᱚᱱᱛᱟ ᱵᱟᱨᱟᱛᱤ ᱠᱤᱨᱤᱡᱟᱠᱷᱱᱟᱛᱟ ᱟᱣ ᱵᱚᱵᱮᱞᱮ ᱠᱮᱛᱚᱵᱟᱛᱚᱝᱜᱚ ᱟᱢᱟᱢ ᱯᱤᱱᱩ ᱠᱤᱨᱤᱡᱟᱠᱷᱱᱟ ᱠᱷᱟᱜᱩᱨᱩ ᱱᱚᱨᱚᱠ ᱱᱚᱨᱚᱯ ᱯᱚᱜᱤᱫᱟ ᱛᱷᱟᱝᱠᱟ ᱦᱚᱫᱟ ᱦᱟᱢᱠᱨᱟᱭᱱᱤ ᱵᱟᱜᱮ ᱥᱢᱟᱭ ᱛᱟᱝᱜ
1: नांखासिं साखनि थैरिनै फियाबा सिनि सुबायना के बुनो सुबायना रिग्ला आंखा मनसे बेलाय चाजक यांगो सिनरनि अक्रा सक्रा रबगो सिरिं सिरिं काय काहामनोगो हामियानोगो लायथांलायो नर वानसुक नायला अरखाय अक्रा सक्रा रबनि किजा साया तं क्रिते
3: तामु सादा नि
2: आबाय न सालो आरा आरा चुवाग नंगो बनो बनो बुओ तगो सिका नि न जिरिं मकर दाबो खै नातो खलाय मासे सादा लिया फोन
1: इ सोलिया दिले
2: तखै
4: मुखै खै खै खै खै खै खै खै
0: खै खै खै खै खै खै जों खाखलक खाबायसे हुकुम बिसिं तिसे अम हायबारन न जिन हदा मा बुजारि नाय
1: ग्रेट नंग दा सस्लांग ग्रेट निनि वान सुकमा भलाय कोतोरमा भलाय कुसुकनि ओबा हाय वान सुमो काहरन न जों वान सुकै टंलायना नांगानो
2: आव
5: ओय मडन ते कोन
6: तामु tamu sok
5: sok pun khok sama bisingo morandi jengne haimaya khu
6: sok wa
0: mokhon ni koto kosa
5: ek bhare na dudu kolo jokhon ta jokhon bin mung jokho
6: jaburu
5: apun tamu jokho teibo na yanu ya jokho ni shaka ji jokho
0: bokuti
5: jokho tu jokho dakti sari te kon
6: hai hai hai hai hai
5: thank you
6: tam the
5: ha ga ji ji thang go
0: biang go ibi kha
6: tam sala ni koloma jorab le
0: hai
6: tailam sida asom sa to se dak tu ngri ba no kha dang kha hao dang kha bka ta yose herang ba dar sa ko gi yang ni to ba phru
5: ong khana no ngai tam pore tam da ki sa te kon
6: te tam ho ang bo ro no chok sa so sak tu
0: ngai
6: tam sanani tere tere kai basaina harnai ba ba ba andara gundra ose jitta tal hai pirkhogi phulala
5: nuksuka nuksuka
0: bote phulala bo bote phulala bo
6: kole ja barano ta sak komaya komaya o tailam se te konike palwa sasido
0: na no namana dite kon देवाय छ थंगा काय व्हाट छबै लाटो काय फेन
6: ओ आगे जा सानो बु मदोन
0: आहारे हा साखो जुनो कारे ति छबो तोंग ब
6: आमु तो आमु तो
0: आमुनि बि ओबोटे बिसि जे रांदि जि
6: आमु के कुइ तो आमु के तो रांदि जि
0: ओ रांदि जि सुनो ताम खाइना ने
6: आमु के ताम खेबन रांदि जि
0: बोताम खाइना ने
5: ताम खाजालायास इ कोना हारदि हासि थांलाय कुआ नाटक फु नाटक
6: नाटक नाटक
0: थाना दोन
6: तो मय बिहार न नयन
0: थांग्रा दोन थाना
6: नयन
5: तंगाडी मदन तंगाडी वान छुक दि वान छुक सामु टांगनानि खाइदि